229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 5:55 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौरतिथी 28 वैशाख, शके 1948 म्हणजेच 18 मे 2026. आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्थानिक प्रसारणानंतर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग प्रभात आपण ऐकलात. 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्यात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

एफ एम बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी. या अंतर्गत सुरुवातीला ऐकूयात विचारशलाका या कार्यक्रमामध्ये संयम याविषयी सीमा भालेराव यांचे विचार. वाचक स्वर आहे सुषमा कुलकर्णी यांचा.

श्रोते हो नमस्कार, संयम। श्रोते हो, संयम या शब्दाचा अर्थ म्हणजे केवळ गप्प बसणं, स्वतःला रोखून धरणं किंवा समोरच्याच्या अन्यायाला मुकाट्याने सोसणं नव्हे, तर आपल्या भावना, विचार, वाणी आणि कृती यावर विवेकाचं पूर्ण नियंत्रण असणं म्हणजे संयम। ज्याप्रमाणे नदीला दोन काठ असल्याशिवाय ती प्रवाही राहत नाही आणि ती विनाशकारी महापुराचं रूपही धारण करू शकते, त्याचप्रमाणे मानवी आयुष्याला संयमाची मर्यादा असल्याशिवाय त्याला सुसंस्कृत अर्थ प्राप्त होत नाही। आजच्या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट इन्स्टंट स्वरूपात मिळवण्याची चढाओढ लागली आहे, तिथं संयम हा गुण माणसाला अधिक प्रगल्भ, स्थिर आणि सामर्थ्यवान बनवतं। संयम ही मुळात एक आंतरिक मानसिक शक्ती आहे। संकटाच्या काळात जेव्हा चहूकडून संकटाचे ढग दाटून येतात आणि मन विचलित होतं, किंवा यशाच्या शिखरावर असताना जेव्हा चहू बाजूनी स्तुतीचा वर्षाव होतो आणि अहंकार डोकंवर काढू लागतो, अशा दोन्ही विरुद्ध परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवणं म्हणजे संयम। रागाच्या भरात एखादी टोकाची प्रतिक्रिया देऊन किंवा कुणाचं तरी मन दुखवणारे शब्द वापरणं ही अतिशय सोपी गोष्ट असते, पण तो उसळलेला राग पचवून शांत राहणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं हे मात्र कठीण असतं। हीच कठीण गोष्ट जो साध्य करू शकतो त्याच्याच व्यक्तिमत्वात एक वेगळं तेज निर्माण होतं। संयम हा दुबळेपणाचं लक्षण नसून तो पराकोटीच्या आत्मबलाचा आणि मानसिक प्रगल्भतेचा आविष्कार आहे असं म्हणायला हवं। कोणतंही मोठं ध्येय साध्य करण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता किंवा कठोर परिश्रम पुरेसे नसतात, तर तिथे संयमाची अधिक गरज असते। निसर्गातली प्रत्येक प्रक्रिया ही संयमाचं उत्तम उदाहरण आहे। कोणतंही फळ एका रात्रीत पिकत नाही, त्याला ठराविक ऋतूची, सूर्यप्रकाशाची आणि वेळेची मर्यादा पाळावी लागते। बांबूच्या झाडाचं उदाहरण आपल्याला खूप काही शिकवून जातं। हे झाड लावल्यानंतर पहिली 5 वर्ष जमिनीच्या वर काहीच दिसत नाही, पण 5व्या वर्षी ते अचानक 80 ते 90 फूट उंच झेप घेतं। त्याआधीच्या 5 वर्षात बांबूने जमिनीत आपली मुळं घट्ट करण्याचा संयम राखलेला असतो। मानवी यशाचंही तसंच आहे। कष्टाचं फळ लगेच मिळत नाही, अशा वेळी डगमगून न जाता ध्येयावर लक्ष केंद्रित करणं म्हणजेच खरा संयम होय। ज्याला थांबता येतं आणि जो योग्य वेळेची प्रतीक्षा करू शकतो त्यालाच यशाचं मधुर फळ चाखायला मिळतं। माणसांमधली नाती टिकवण्यासाठी संयम हा एखाद्या प्राणवायूचं काम करतो। अनेकदा किरकोळ गैरसमजामुळे किंवा क्षुल्लक कारणावरून शब्दांची चुकीची देवाणघेवाण होते आणि वर्षानुवर्षाची रक्ताची किंवा मैत्रीची नाती क्षणात धुळीला मिळतात। अशा कठीण प्रसंगी समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याचा आणि स्वतःचं मत संयमाने मांडण्याचा गुण जर आपल्याकडे असेल तर जगातले अनेक वाद संपुष्टात येऊ शकतात। नात्यात केवळ प्रेम असून चालत नाही, तर एकमेकांच्या चुकांना पोटात घेण्याचा, एकमेकांना सावरण्याचा आणि परिस्थिती निवळण्याची वाट पाहण्याचा संयमही असावा लागतो। कठीण प्रसंगात जो स्वतःची जीभ आणि राग यावर ताबा ठेवतो तोच नाती अधिक घट्ट विनण्यात यशस्वी होतो। संयम हा नात्यांमधला गोडवा टिकून ठेवणारा मुख्य दुवा आहे। शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार केला तर संयम हा उत्तम आरोग्याचा सर्वात मोठा गुरुमंत्र ठरतो। जिभेवरचा संयम आपल्याला अनेक शारीरिक व्याधींपासून दूर ठेवतो। आपल्याला काय हवं आहे आणि आपल्या शरीराला कशाची गरज आहे यातला फरक ओळखून आहारावर नियंत्रण ठेवणं हा सुद्धा एक संयमच आहे। श्रोते हो, संयम याविषयी अधिक जाणून घेऊयात उद्याच्या भागात।

विचारशाला का या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण संयम याविषयी सीमा भालेराव यांचे विचार ऐकलेत. वाचक स्वर होता सुषमा कुलकर्णी यांचा. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुमधुर अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

वसंतराव देशपांडे आणि अनुराधा यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जगदीश केबुडकर यांचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

आशा भोसले यांनी गायलेली जगदीश केवुडकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुधीर मोघे यांची भक्तिरचना. संगीत आहे भास्कर यांचं.

श्रीकांत पारगावकर आणि सहकारिणी गायलेली सुधीर मोघे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं भास्कर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना. संगीत आहे राम कदम यांचं.

पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं भीमगीत, माफ करा श्रोते हो, बुद्धगीत.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बुद्धगीत आपण ऐकलत. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकवत आहोत समूह स्वरात, माफ करा श्रोते हो, देशभक्तीपर रचना.

देशभक्तीपर रचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अनुप जलोटा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली नारायण अग्रवाल यांची

0: अनूप जलोटाय निघालेली आणि संगीतबद्ध केलेली नारायण अग्रवाल यांची ही हिंदी भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, याचबरोबर आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. या अंतर्गत आज ऐकूयात पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी सांगितलेली माहिती. तत्पूर्वी ऐकूया.
1: विस्तार शिक्षण संचालनालय वसंतराव नाईक मराठी.

0: फळा कृषी विद्यापीठ परभणी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता दीक्षांत सभागृह विद्यार्थी कल्याण कार्यालय व ना मकरुबी परभणी येथे खरीप पीक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर आर डी आहिरे यांनी केलं आहे.
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
0: शेतकरी बंधूंनो, हळद उत्पादनात वाढ करायची आहे तर मग तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि जमिनीचा प्रकार, पाणी उपलब्धता यावर आधारित सल्ला, तेही प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन. तसेच केळी, इतर फळ पिके आणि भाजीपाला या पिकांबद्दलही मार्गदर्शन मिळेल.
2: मागील 13 वर्षांपासून हळद पिकात अनुभव घेतलेल्या फक्त मॉडर्न अॅग्री सोल्युशन्स नवा मोंडा परभणी इथे. एकदा अवश्य भेट द्या. संपर्क करा 94-22-17-77-00.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, MGM, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मे महिन्यातील पाणी व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पाणी म्हणजेच जीवन. मे महिन्यामध्ये पाण्याचा जर आपण विचार केला तर अत्यंत गंभीर परिस्थिती ही पिकांच्या बाबतीमध्ये राहते. म्हणून मे महिना हा वर्षातील सर्वात उष्ण महिना मानला जातो. बाष्पीभवन हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि पाण्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर जाणवते. यामुळं उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मे महिन्यामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना पिकांना उष्णतेपासून संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. मातीमधील आर्द्रता टिकवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पिकांची वाढ व उत्पादन सुधारणा करणं, पाण्याची बचत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बाष्पीभवनाचा वेग हा मोठ्या प्रमाणावर जास्त असतो आणि पाण्याचे स्रोत हे कमी कमी होतात. मग अशा वेळेस आपल्या पिकांना वाचवायचं कसं हा एक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. पाणी व्यवस्थापन पद्धतीमध्ये ज्या वरदान ठरणाऱ्या पद्धती आहेत त्यामध्ये ठिबक सिंचन, फवारा सिंचन, आळे पद्धत या पद्धतीचा अवलंब करून आपण पाण्याचं हे अत्यंत प्रभावीपणे पिकांना मुबलक प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा हा करू शकतो. पाणी हे थेट मुळाजवळ दिलं जातं ठिबक सिंचनामध्ये, ज्यामध्ये 40-60% पाण्याची बचत होते आणि तण हे कमी प्रमाणात वाढतं. फवारा किंवा स्प्रिंकलर पद्धतीमध्ये पावसाप्रमाणे पाणी फवारलं जातं आणि हे हलक्या जमिनीसाठी खूप उपयुक्त पद्धती आहे. तर फळबागांसाठी आळे पद्धत म्हणजे बेसिन पद्धत ही झाडाभोवती आळे करून पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणावर आपण पाण्याचं व्यवस्थापन हे करू शकतो. सकाळी लवकर 6-9 दरम्यान आणि संध्याकाळी 5-7 दरम्यान आपण पाणी हे आपल्या उपलब्ध पिकांना दिलं पाहिजे. दुपारी पाणी देणं हे शक्यतो टाळावं, कारण यामध्ये जास्तीत जास्त बाष्पीभवन होतं, म्हणून हे आपल्याला टाळायचं आहे. मातीतील आर्द्रता ही टिकवली पाहिजे. याच्यामध्ये मल्चिंगचा वापर करणे, प्लास्टिक किंवा सेंद्रिय आच्छादनाचा वापर करणे, आच्छादनाची पिकं म्हणजे कव्हर क्रॉप वापरणे, अशा छोट्या छोट्या उपाययोजनांचा वापर करून आपण पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो. पाण्याची बचत, पाणी साठवणूक करणे, पाईपलाईनद्वारे पाणी देणे, पावसाचे पाणी साठवणे, यासुद्धा उपाययोजना पाण्याचं व्यवस्थापन हे करू शकतो आणि पिकांना त्याच्या गरजेनुसार आपण पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून पिकांना संरक्षक पाण्याचा वापर करून मे महिन्यातील असणाऱ्या पिकांना आपण जीवदान देऊ शकतो आणि असलेल्या पिकांचं उत्पन्न घेऊ शकतो. धन्यवाद.

कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आताच आपण पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत, छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताचे, उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे, मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकत्र जुळवावेत, हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगत मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवीत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा. श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावेत. पाठ,

0: नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावे. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा 2:05 ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशु पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं, कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे. कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
3: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण दुपारी 2:10 पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ठीक 6:55

0: 大行。
1: FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7 वाजलेत. आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी, अर्थातच कार्यक्रमांची रूपरेषा.

सर्वप्रथम जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी. प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 भावगीतांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, भावधारा. सकाळी 8:40 मेहराब हा हिंदी गझलवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 9:10 लखलक चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 10:15 एक ही फिल्म के गीत या अंतर्गत जाबाज या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत इंदिवर आणि फारूक केसर, तर संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. त्यानंतर 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 श्रोत्यांच्या पत्रफरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंद. 11:35 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजच्या कार्यक्रमामध्ये काही भीमगीतं आपण ऐकू शकाल. गायक कलाकार आहेत मच्छिंद्र, दादाराव हजारे आणि सहकार आहे. श्रोतो, दुपारी 12:00 ते 3:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 बुलढाणा जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम, दुपारी 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:15 दोपहर समाचार आणि 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम.

श्रोते हो, आता जाणून घेऊया सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी एका छोट्याशा विश्रांतीनंतर. श्रोते हो, 90 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही जिची अवीट गोडी अजूनही टिकून आहे ती म्हणजे आपली लाडकी आकाशवाणी. या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या या क्षणाचे आपण सर्वच साक्षीदार होऊयात. या गौरवशाली प्रवासाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आता परत एकदा वळूयात आपल्या रूपरेषेकडे. जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी. सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम. श्रोते हो, या सभेतही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सायंकाळी 5 ते 11:10 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 5:30 युववाणी, 6:30 साहित्य सौरभ,

7:15 वृत्तविशेष 7:30 माझं आवार माझं शिवार 8:15 लोकसंगीत 8:30 भावधारा 9:15 स्पॉटलाईट 9:30 पब्लिक स्पीक आणि 10:10 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. श्रोतेहो, मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होत असतानाच दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील.

सूचना, शिक्षण आणि मनोरंजन याविषयीचे सर्व संदेश देशामधल्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवणारं माध्यम म्हणजे आपली आकाशवाणी. कितीतरी भाषेतून आणि बोलीमधून कार्यक्रम माहितीचं प्रसारण करते ती आपली लाडकी आकाशवाणी. हीच आकाशवाणी आपला 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास पूर्ण करते. त्यानिमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणी परभणी. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14

अधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असा आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणात तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण

0: माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत. दोनशे 229 मीटर्स अर्थातच 1305 किलोहर्ट्स यासह 102 मेगाहर्ट्स FM बँडवरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा.
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
3: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
3: अगं होय तर.
2: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
3: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. दोनशे 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि सोबतच FM बँड 102 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 5:53 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि रात्री 7:30 ते 8 या दरम्यान FM बँड 102 मेगाहर्ट्स वर आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे मनोरंजक असे कार्यक्रम ऐकू शकाल.
1: श्रोत्यो, जनमानसाच्या मनावर राज्य करणाऱ्या आकाशवाणीचा 90 वर्षाचा प्रवास पूर्ण होण्याच्या जवळ आहे. या गौरवशाली प्रवासात आपलीही साथ खूप मोलाची ठरली आहे. या गौरवशाली प्रवासाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे, त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. आणि तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोनमधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे कि तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे, तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात, ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 ला कॉल करून

0: तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर. पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या युपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले. तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहीत असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर. कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं. तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकत. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले तरी
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पड्डी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये

0: ते रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. हे त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारी विषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी ऐकूया
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाइल क्रमांक 94-22-56-53-65.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात बेला शेंडे यांनी गायलेली सुहास तपस्वी यांची भावरचना, संगीत आशिष मुजुमदार यांचं.

सुहास तपस्वी यांची ही रचना आपण ऐकलीत. बेला शेंडे यांच्या आवाजात, संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुहास तपस्वी यांचंच आणखीन एक भावगीत, सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीत आशिष मुजुमदार यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा या अंतर्गत काही भावगीतं. यानंतरचं भावगीत ऐकूयात, तत्पूर्वी

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोत्यो, कार्यक्रमामध्ये आता ऐकवत आहोत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं भावगीत, संगीत नंदू होनप यांचं.

आणि श्रोतेहो, या भावगीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. FM बँड 102 MHz आणि 229 मीटर्स अर्थात 1305 KHz हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 8 वाजलेत. यानंतर आता लगेचच समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3 टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल

पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बाराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्तच घोषित झाल्यानंतर शाह यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे.

0: या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027 जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा #AskAIR वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52 हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच बिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टकरीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला 1ही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. आमचे 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळची 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी गझलवर आधारित कार्यक्रम मेहराब. सुरुवातीला ऐकूयात रूपकुमार राठोड यांच्या आवाजात गालिब यांची गझल. संगीत आहे राजेश रेड्डी यांचं. आणि श्रोते हो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात गालिब यांच्या काही हिंदी गझल.

तलत अजीज यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत गुलाम अली यांनी गायलेली ही गझल.

मेहराब हा गझलवर आधारित कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आज आम्ही आपल्याला ऐकवत आहोत गालिब यांच्या काही गझल. संगीत आहे राजेश रेड्डी यांचं. आता ऐकूयात मेहंदी हसन यांच्या आवाजात ही गझल.

मेहंदी हसन यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत आणि याचबरोबर मेहराब हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये गालिब यांच्या काही गझल आम्ही आपल्याला ऐकवल्या, ज्याला संगीत होतं राजेश रेड्डी यांचं. मेहराब हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस हे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं, ज्यानंतर 1957 याला आकाशवाणी या नावानं नवीन ओळख मिळाली. असा हा आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. 229° अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आता लगेचच प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सतर्क रहा।
1: लखलख चंदेरी कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं जाने मन या चित्रपटातलं गीत। रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते
2: जाणकार बना.

किशोर कुमार यांनी गायलेली आनंद बक्षी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जवानी दिवानी या चित्रपटातून किशोर कुमार आणि सहकाराने गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं.

जवानी दिवानी या चित्रपटातल्या किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकत होतात. रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं जंगली या चित्रपटासाठी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातून लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत आपण ऐकलत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आणि श्रोते हो, याचबरोबर आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने

0: अजून एक पाऊल उचलूया.
1: विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता दीक्षांत सभागृह विद्यार्थी कल्याण कार्यालय वना मकरुबी परभणी येथे खरीप पीक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर आर डी आहिरे यांनी केलं आहे. शेतकरी बंधूंनो, हळद उत्पादनात वाढ करायची आहे तर मग तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि जमिनीचा प्रकार, पाणी उपलब्धता यावर आधारित सल्ला, तेही प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन, तसेच केळी, इतर फळ पिके आणि भाजीपाला या पिकांबद्दलही मार्गदर्शन मिळेल.
2: मागील 13 वर्षांपासून हळद पिकात अनुभव घेतलेल्या फक्त मॉडर्न अॅग्री सोल्युशन्स नवा मोंडा परभणी इथे एकदा अवश्य भेट द्या. संपर्क करा 94-22-17-77-00.
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
4: FM बँड 102 MHz आणि 229 kHz अर्थात 1305 kHz हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. 9:35 होत आहेत. आता उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत
1: 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले, प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूयात नाट्यगीत. जय जय गौरी शंकरा या नाटकातलं हे पद ऐकूयात. जयश्री सेजवाडकर यांच्या आवाजात, रचना आहे विद्याधर गोखले यांची आणि संगीत वसंत देसाई यांचं.

जय श्री शेजवाडकर यांच्या आवाजात जय जय गौरी शंकरा या नाटकातलं पद आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वैशाली सामंत यांच्या आवाजात भावगीत, संगीत अवधूत गुप्ते यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण लोकगीत ऐकलं आणि श्रुती हो या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत आज आम्ही आपल्याला ऐकणार आहोत जाबाज या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत इंदिवर आणि फारुख केसर, तर संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात मनहर आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत

मनहर आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि यामध्ये जाबाज या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. आता ऐकूयात सपना यांनी गायलेलं हे गीत.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा एकही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत जाबाज या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवली. एकही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांचा मनपसंत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण या जगात राहतो ते हे जग, आपल्या अवतीभोवतीची ही सुंदर सृष्टी, हा निसर्ग, हे सारं सारं कसं मनमोहक आहे, हो ना? रम्य, मोहक, मनाला आकर्षित करणारं, नाही का? पण ना श्रोते हो, या साऱ्या गोष्टींचा भरभरून आनंद आपण कशामुळे घेऊ शकतो बरं? तो आनंद आपण केवळ आणि केवळ आपल्या या दोन डोळ्यांमुळे घेऊ शकतो, हो की नाही? निसर्गरम्य सृष्टीचा आपण मनमुराद आनंद घेत असतो तो या आपल्या नयनांमुळेच, खरंच ना श्रोते हो? पण एक आहे हं, हे वरवरचं जे सौंदर्य आहे ना श्रोते हो, आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो, पण एखाद्याच्या मनात उतरून त्याच्या मनाचं सौंदर्य जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर त्याला मात्र ना श्रोते हो, मनाचेच डोळे हवेत बरं. श्रोते हो, प्रेमातही असंच काहीसं असतं, नाही का? म्हणजे कसं बघा, तिच्यापासून दूर असलेला तिचा तो प्रियकर जो या डोळ्यांना दिसतही नाही, ज्याच्या आठवणीत तिचं मन व्याकुळ होत असतं, हे डोळे त्याच्या वाटेकडे नजर लावून बसलेले असतात. पण मग श्रोते हो, तिचे तेच डोळे जेव्हा ती बंद करते ना आणि मनाच्या डोळ्यांनी जेव्हा बघते ना, तेव्हा मात्र तिला त्याचा तो तिचा तो प्रियकर तिच्या अगदी जवळ भासतो. अहो, तिच्या मनाच्या अगदी जवळ, म्हणजे मनात अगदी स्पष्ट त्याची प्रतिमा तिला दिसत असते. दुरियों की न कभी परवाह कीजिए, दुरियों की न कभी परवाह कीजिए, दिल जब भी पुकारे बुला लीजिए, दिल जब भी पुकारे बुला लीजिए, हम ज़्यादा दूर नहीं हैं आपसे, बस अपनी अखियों के झरोकों से देख लीजिए.

खरंच ना श्रोते हो, जी व्यक्ती मनात असते, विचारात असते, अगदी तीच व्यक्ती स्वप्नातही नजरेसमोर असावी असं वाटतं. जेव्हा सर्वांपासून दूर एकांतात आपण बसलेले असतो ना, तेव्हा डोळ्यासमोर तिच्याच तर आठवणी तरळत असतात. त्याच आठवणीत तर आपण पूर्णपणे रमून जातो, हो ना? डोळे बंद केले की तिचा चेहरा समोर येतो. दूर दूर स्वप्नांच्या वाटेवर चालताना साथ पण तिचीच तर असते. तूही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं, तूही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं, स्वप्नातल्या स्वप्नातही तुला माझंच स्वप्न पडावं, गर्दीतही तुला माझ्याविना एकटेपणानं छळावं, गर्दीतही तुला माझ्याविना एकटेपणानं छळावं, तूही माझ्यासाठी कधीतरी खूप खूप रडावं, डोळ्यात तुझ्या तू मला असं काही साठवावं, डोळ्यात तुझ्या तू मला असं काही साठवावं की डोळे बंद केल्यावर तुला फक्त माझंच चित्र दिसावं, डोळे बंद केल्यावर तुला फक्त माझंच चित्र दिसावं.

श्रोते हो, कधी कधी जे आपण बोलून सांगून व्यक्त करू शकत नाहीत ना, ते सर्व काही आपले डोळेच बोलून जातात, तेही अगदी सहजपणे. सहज, अगदी सहज साऱ्या गोष्टी सांगून जातात आपले डोळे. पण ना श्रोते हो, ही डोळ्यांची जी भाषा असते ना, ती फक्त त्याच व्यक्तीला कळते जी मनाच्या हृदयाच्या खूप जवळ असते. सारे भाव भावना या डोळ्यातून तर व्यक्त होतात. हे डोळेच तर आपल्या मनातले सारे भाव अगदी अलगद समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतात. आणि हे बोलके निरागस

डोळे जेव्हा भाव व्यक्त करू लागतात ना, तिथे मग शब्दांची ती काय गरज. आखे नीची हुई तो हया बन गई, आखे नीची हुई तो हया बन गई, आखे ऊपर हो गई तो दुआ बन गई, आखे उठकर झुक गई तो सुबह ढल गई, आखे उठकर झुक गई तो सुबह ढल गई, और आखे झुककर उठी तो शाम ढल गई.

श्रोते हो, हे डोळे जितके निरागस बोलके असतात ना तितकेच खटाळ पण असतात. बरं, कित्येक वेळा आपल्याला मनातल्या काही गोष्टी मनातच साठून ठेवायच्या असतात. त्या कुठेही चुकूनही व्यक्त करायच्या नसतात. त्या कोणालाही कळू नये असं आपल्याला वाटत असतं. पण हे डोळे या मनाचं ऐकतं.

श्रोते हो, या खट्याळ डोळ्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे या मनाचं काहीही ऐकत नाहीत. ते काहीतरी खोडी करतात आणि त्याची शिक्षा मात्र मिळते या मनाला. हे डोळे काहीतरी बोलून जातात, काहीतरी खोडी करतात आणि मग त्याच्या त्या खोडीची माफी मात्र मागावी लागते या

मनाला. आणि ना श्रोते हो, जे या मनाला लपवायचं असतं, जे सांगायचंही नसतं, जे सांगण्यासाठी हे मन लाजत असतं, ज्या व्यक्तीपासून हे मन नजर चोरून घेत असतं, नेमकं त्याच व्यक्तीला हे डोळे सर्व सांगून जातात. आणि एकटक त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नजर असते. सारी गुस्ताखियां करती है ये आंखें, सारी गुस्ताखियां करती है ये आंखें, फिर भी माफ़ी मांगता है ये दिल. सारी अनकहीं बातें कहती है ये आंखें, सारी अनकहीं बातें कहती है ये आंखें, जिन्हें बयां करना दिल को लगे मुश्किल.

श्रुती हो, या डोळ्यांवर बोलण्यासारखं खूप खूप काही आहे, पण पुन्हा तेच वेळेचं बंधन. पण काही हरकत नाही, याच डोळ्यांवर पुन्हा कधीतरी परत एकदा नक्की बोलूयात. पण आता मात्र आजच्या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुराणी यादे पुराणे गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका. मंगळवार सकाळी 11:10 मिनिटांनी पुराणी यादें पुराने गीत.

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।

आकाशवाणी परभणी केंद्राच्या बहारदार कार्यक्रमांचं प्रसारण आपण ऐकत आहात श्रोते हो. सकाळचे 11:05 होत आहेत, आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंद.

नमस्कार श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात मी निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि ऐकूयात सुरुवातीचं गीत. आणि या गीतासाठी पसंती कळविली आहे आमच्या या श्रोत्यांनी. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश. यानंतरचे श्रोते आहेत सम्राट चौक शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, संगीता सोनाली, मनीषा, विपिन, रेणुका, मीना, श्रद्धा, जीतू आणि अश्विनी मौसमी. मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड इथून बंडूकुमार पाईकराव, ममता पाईकराव, सुभाष पाईकराव. यानंतरचे श्रोते आहेत वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद इथून बालासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे. श्रोतो, याच गीतासाठी पसंती कळवणारे यानंतरचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर इथून बाबासाहेब कंगणकर, साकराबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर आणि श्रावणी कंगणकर. हे श्रोते आहेत गणेशनगर तालुका पूर्णा इथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, पूजा भारती. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून श्रोते आहेत सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार. यानंतरचे श्रोते आहेत शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे. यानंतरचे श्रोते आहेत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरण हुजरे, रेहान शेख. स्वस्तिकनगर पूर्णा इथून श्रोते आहेत शेख दाऊद, शेख तसली, शेख इरफान, शेख तुब्बा. याच गीतासाठी पसंती कळविली आहे शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून जाफरसाहेब चौधरी आणि हमीदाबी बागवान. तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून श्रोते आहेत दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार. श्रोते हो, याच गीतासाठी पसंती कळवण

करणारे यानंतरचे श्रोते आहेत नांदेड इथून सचिन खाकरे. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत बॉबी या चित्रपटातून.

बॉबी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. यानंतरच्या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री सुधाकर जाधव, श्री प्रशांत जाधव, चिरंजीव प्रणव देशमुख, चिरंजीव संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख आणि ऋतुजा देशमुख. यानंतरचे श्रोते आहेत दसमले चौक परतूर इथून सौ जयश्री दसमले, कुमारी शिवानी दसमले, सौ अर्चना काटे, आकांक्षा काटे, तसंच दसमल चौक परतूर जिल्हा जालना इथून सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले. यानंतरचे श्रोते आहेत तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे आणि प्राजक्ता. मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, शीतल पार्थ सारथी नाळापुरे, आरुष नाळापुरे. यानंतरचे श्रोते आहेत पळशी तालुका खामगाव इथून विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार, जयश्री शेगोकार. उमाळी जिल्हा बुलढाणा इथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण. यानंतरचे श्रोते आहेत तालुका कमालनगर जिल्हा बिदर कर्नाटक इथून संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश विकास, करण उद्बाळे. तालुका हमनाबाद जिल्हा बिदर कर्नाटक इथून धर्मसिंग राजपूत, पूनम राजपूत, निलेश पूजा आणि श्रद्धा राजपूत. मुक्काम पोस्ट कलगाव तालुका जिल्हा हिंगोली इथून श्रोते आहेत पांडुरंग वाघमारे, गोदावरीबाई वाघमारे. मुक्काम पोस्ट हिरडी इथून उत्तम कांबळे, मुक्काम खेरडा इथून बबन उबाळे. सराफ लाईन लातूर इथून शिवराज घडीवाले, देवगाव तालुका

पूर्णा इथून सुभाष पोतेवार, पुष्पाताई पोतेवार, श्रुती, श्रावणी, श्रेया पोतेवार. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून श्रोते आहेत प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. यानंतरचे श्रोते आहेत सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा, सायली, सुयश हिंदवी आणि कृष्णा कदम. तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून नामदेव कलमे, आशा कलमे, नारागुडे, आकाश कलमे, यारबाग कर्नाटक इथून प्रियंका, अविनाश रेड्डी. सारस तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नायगाव चिरके, सौज चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. याच गीतासाठी पसंती कळविली आहे जयराम सिंगनकर, दिशांतकुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार. हे श्रोते आहेत पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

संन्यासी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रफरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड इथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्राद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती, बागलपारडी तालुका वसमत इथून चंदनलाल जयस्वाल, विजया, लक्ष्मी आणि श्रेया. याच गीतासाठी पसंती कळविली आहे मेहरनगर उमरखेड इथून अभिजित गव्हाणकर, राही, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, बंटी, प्रिन्स एकांश, विश्वकर्मानगर नागपूर इथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर. यानंतरचे श्रोते आहेत माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे, सचिन उबाळे. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामनबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. यानंतरचे श्रोते आहेत लक्ष्मीनिवास नांदेड इथून राजेंद्र दासवाड, माधव दासवाड, शेषराव सुनील, गंगामणी दासवाड, सेलू बाजार वाशिम इथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे. यानंतरचे श्रोते आहेत दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवांशी बोखारे, स्वराज जमदाडे. हे श्रोते आहेत म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून. मुक्काम पोस्ट खुजरा तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून श्रोते आहेत भगवान कुरे, गजानन कुरे, गोविंद कुरे, आदिनाथ कुरे, गोरखनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार. सूर्यवाडी औरंगाबाद इथून श्रोते आहेत प्रकाश बोरगावकर, सुषमा, प्रकाश प्राजक्ता, प्रांजली, सोहम बोरगावकर, सुनील कांबळे, राजश्री, आघाशे. तेलंगणा निजामबाद इथून शेख अल्ला बक्ष, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब, नूरजहाँ बेगम आणि शेख इकबाल. यानंतरचे श्रोते आहेत छत्रपती साहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई, सुरेंद्र इंगोले, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले. यानंतरचे श्रोते आहेत नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी, सीतारामजी, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव, देवराव धर्माजी, संदीप बोबडे, मारुतराव भुसारे, नावकीकर, गणेश मोरे, आहिरवाडीकर, शिवकन्या, शिवन्या, शिवरूपा, साहेबराव लोखंडे. यानंतरचे श्रोते आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून पंडितराव शिंदे आणि रामचंद्र धोंडीबा इंगोले. मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून या गीतासाठी आवड कळविणारे श्रोते आहेत संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि समस्त भाकरे परिवार. यानंतरचे श्रोते आहेत तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणी इथून गणेश हारगावकर. चला श्रोते हो, ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

आशा या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आता कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत कर्ज या चित्रपटातलं हे गीत. आणि या गीतासाठी पसंती कळविली आहे शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे. मुक्काम पोस्ट फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, सौ आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. यानंतरचे श्रोते आहेत तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम बोडखे. यानंतरचे श्रोते आहेत बीड इथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे. पाथरी जिल्हा परभणी इथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे. तालुका जळकोट, जिल्हा लातूर इथून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ निखिल आणि निशांत मध्यवाड. मुरडव तालुका, रेणापूर, जिल्हा लातूर इथून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री आणि प्रसाद मोटेगावकर. यानंतरचे श्रोते आहेत नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत, संगीता अद्वंत. आणि हे श्रोते आहेत बालम टाकळी, जिल्हा अहमदनगर इथून. यानंतरचे श्रोते आहेत जिल्हा बडवणी, मध्य प्रदेश, इथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ आणि हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर इथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली तुकाराम आलापुरे, कुमारी जयश्री आणि श्रीकांत आलापुरे. राहणार अजनी खुर्द, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर इथून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजित, बुद्धभूषण कांबळे, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव, प्रणाली, प्रणिता ठाकरे. यानंतरचे श्रोते आहेत आंबेडकर चौक, वाकुडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमदाडे, स्वराज जमदाडे, सोरीत पोपलवाड, दिदी संघर्षा, संविधान गोंगडे. मस्तानपुरा पूर्णा जंक्शन इथून अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि समस्त भगत परिवार. नखाते हातगाव तालुका पाथरी इथून शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते परिवार. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं कर्ज या चित्रपटातलं हे गीत.

आणि शोध हो कर्ज या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या आपकी पसंत या कार्यक्रमातून मी निरुपमा धामणगावकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळची 11:35 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आज ऐकूयात मच्छिंद्र दादाराव हजारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
2: आता काय
1: काय म्हणजे झालेला बदल.
2: आता कशात?
1: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळीराजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
2: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
2: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30 मिनिटांनी.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

पुरानी यादें पुराने गीत। दर मंगळवारी सकाळी 11:10 वाजून 10 मिनिटांनी

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी. पुराणी यादें पुराने गीत.

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम तर मग वाट कसली पाहताय आजच करा आपल्या दुकानाची उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून प्रभावी परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी तुमचा व्यवसाय तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत प्रत्येकाच्या मनात त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा FM बँड 102 MHz आणि 229 अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. FM बँड 102 MHz विविध भारतीच्या प्रसारणाचा देखील आनंद आपण घेऊ शकाल. तेव्हा आता सुरू

श्रोते हो, AIR मराठी डीटीच्या परवाहिनी सुद्धा आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा ऐकू शकता. मध्यान्नीचे 12 वाजते थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोते, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा

आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात एम ए पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी बी एड पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती के सी गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत.

0: पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
1: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
0: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून कशी करावी?
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
0: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
0: अनेक वेळा शब्द माहिती असतात पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन, तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
1: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
0: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात, तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
1: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
0: आता ग्राम

0: ग्रामर हा ग्रामर शब्द ऐकला की विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
1: कोणत्याही भाषेसाठी कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, ह्या गोष्टींचं प्राथमिक ज्ञानसुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
0: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
1: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचं आहे, वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचेत. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निकसुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
0: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
1: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एकावेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
0: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तरं तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?

0: लिसनिंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिसनिंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिसनिंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिसनिंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता. स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याची ही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात. आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्त्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही. फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनटं बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरं आहे. आता तुम्ही म्हणाला तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात.

0: त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
1: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आहे आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे. आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
0: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
1: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत. या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
0: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
1: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत. त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
0: अगदी बरोबर. पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
1: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्त्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्त्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी

0: वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये, मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषा शी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनटं हवीत, उद्या मला 30 मिनटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनटं मॅनेज करू शकतो, 15 मिनटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे, पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस

0: बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहज स्फुरणं म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख ह्याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलंय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या

चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलन शक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतरं यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या पुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग ढोल लेझिम ह्याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्गचक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्त्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलं आहे. उदाहरणार्थ आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत

आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावेपाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे ऋणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा हं. वारा वाहे ऋणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पाहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला ये आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळंही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते नेमक्या अशा एका क्षणी भाराहून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती.

0: हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच गेल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळूवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1 वाजते थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पुढचं पाऊल या चित्रपटातील गीतात ऐकूया. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार वसंत पवार.

श्रोते हो, चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेपूळकर यांची रचना आपण ऐकली. प्रभाकर जोग यांचं संगीत होतं आणि चित्रपट कैवारी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे गदी माडगुळकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचं 1:30 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या 2 देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं Dial 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे VD सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, AP अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे PK कुन्नहल्लीकुट्टी, RSP नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि CMPचे CP जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते.

केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी
पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणुकार्यक्रम

सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनी बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठेत 58,71,000 किलो रेशीम कोषची आवक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: बीड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडल्यानंतर आता प्रगणक घरी येऊन आपली माहिती नोंदवून घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनानं निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित 33 प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. बीड जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी रहावा यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजना तसंच विकास कामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 27 विभागांचा आढावा घेतला. दरम्यान सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही आढावा बैठक घेतली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सूचित केलं. बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातली रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. बालेपीर परिसरात मशिदीजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रखडलेला रस्ता आणि नालीकामांबाबत तसंच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातली मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रखडलेली कामं 1 महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षानं दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548C वरील धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत यावेळी चर्चा झाली. बीड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. यावेळी 1209 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील

0: रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 2021 मध्ये बीड बाजार समितीत प्रथमच रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू केली होती. यावर्षी या केंद्रात 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो रेशीम कोषची आवक झाली असून त्यातून 267,83,59,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. बीड येथील विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरलं आहे. या केंद्राचं रुपांतर रेशीम पार्कमध्ये व्हावं अशा संदर्भातला विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती सरला मुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हप्ते न मिळाल्यानं गरिबांच्या स्वप्नातील घरांची बांधकामं अर्धवट अवस्थेत असून हक्काच्या निवाऱ्यासाठी लाभार्थ्यांना आता पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची भीती सतावत आहे. या गंभीर प्रश्नी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केली. केज तालुक्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच 5,00,000 लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. दुपारचे 1:46 झाली. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला राणी वर्मा यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना. संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 1:55 झाली आहेत. आता ऐसी अक्षरे रसिके,

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद।
1: नाटक नावाचा तराफा हा अतुल पेठे यांचा मनोविकास निर्मित लेखसंग्रह मराठी रंगभूमी स्थानिक समाज आणि लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा सहज आणि प्रवाही आढावा घेणारा आहे। तराफा हा शब्द ऐकताच एक आधार आठवतो, संकटातून बाहेर काढणारं साधन अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते। या पुस्तकात नाटकही तसंच दाखवलंय, बदलत्या अस्थिर काळात माणसाला आधार देणारं आणि विचार करायला लावणारं माध्यम। या पुस्तकात एकूण 11 लेख आहेत आणि एक मुलाखत। नाटक, भवताल आणि जगणं यांचा वेध लेखकांनी घेतलाय आणि या तिन्ही घटकांचे ताणेबाणे आपल्यासमोर मांडले आहेत। पुस्तक 3 भागात विभागलंय, रंग, अंतरंग आणि संवाद। रंग या भागात पेठे यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास रेखाटलेला आहे। त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते विविध प्रयोगांपर्यंतचे अनुभव ते अगदी मोकळेपणाने सांगतात। कर्नाटकातलं हेगोडू गाव आणि निनासम या नाट्यसंस्थेशी त्यांचं नातं जे आहे ते त्यांनी खूप जिव्हाळ्यांनी मांडले। तसंच सत्यशोधक सारख्या नाटकांचे प्रयोग, निळू फुले यांच्याविषयीचा आदर आणि रंगभूमीवरील इतर अनुभव यामुळे हा भाग जिवंत वाटतो। अंतरंग या भागात लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अतुल पेठेचे निवडक लेख आहेत। या लेखात पेठे यांचा विचार करणारा, समाजाकडे पाहणारा चेहरा दिसतो। रमलेल्या बाबाची गोष्ट हा लेख विशेष लक्षात राहतो। हा लेख वडील आणि मुलांमधलं नातं खूप साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवतो। बाप म्हणजे फक्त अधिकार गाजवणारा नसून समजून घेणारा असू शकतो ही जाणीव या लेखात नव्हते। तसंच मी हिंदू आहे हा गाजलेला लेख आजच्या दूषित आणि ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज अधोरेखित करतो। प्रवास वर्णन, आरशातला पुरुष किंवा आजारी समाजाच्या नोंदी यासारख्या लेखातून ते स्वतःकडे आणि समाजाकडे प्रामाणिकपणे पाहतात। पुरुषी अहंकार गाळून टाकणारा आरशातला पुरुष आणि जबाबदार संवेदनशील नागरिक म्हणून लिहिलेल्या आजारी समाजाच्या नोंदी हे सगळेच लेख वैचारिक समृद्धी देतात। जर्मन नाटककार बेर्टोल्ड ब्रेश्ट यांचा नाट्यविचार अतुल पेठेंच्या नाट्यविषयक भूमिकेचा अदृश्य गाभा आहे। चिंतनशील प्रगल्भतेने अतुल पेठे भवताल आणि नाट्यवस्तूची वीण गुंफत आलेले आहेत। संवाद या भागात ओंकार गोवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आहे। या मुलाखतीतून पेठे अभिनय, नाटक आणि अनुभव याबद्दल सखोल पण सहज बोलतात। नाटक कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि कलाकाराने भूमिका कशी समजून घ्यावी याबद्दलचे त्यांचे विचार वाचकाला नवीन दृष्टी देतात। नाटक नावाचा तराफा हे पुस्तक केवळ नाटकाबद्दल नाही तर जगण्याबद्दल आहे। अतुल पेठे या नाटक जगणाऱ्या रंगकर्मीची प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेलं नातं या लेखांमधून स्पष्ट जाणवतं। गेल्या सुमारे 35 वर्षात समाज, माणूस, विचार, तंत्रज्ञान, राजकारण, संवेदना सगळ्याच पातळ्यांवर जेवढे बदल किंवा ऱ्हास किंवा क्षती झाली तेवढ्या वेगाने हे इतिहासात आधी कधीच घडलं नसावं। या धावपळीच्या उलथापालथीच्या काळात प्रायोगिक नाटक हा प्रकारही सतत बदलत गेला आणि स्वतःला नव्याने शोधत राहिला। या बदलत्या प्रवाहात अतुल पेठे या अवलिया रंगकर्मी

0: मिनी, तेवढ्याच ताकदीनी सामाजिक भान जपणाऱ्या जबाबदार नागरिकाने नाटक नावाचा तराफा समर्थपणे सांभाळला आणि तोलत ठेवला. नाटक आवडणाऱ्या आणि विचारप्रधान लेखन वाचायला आवडणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. बीज प्रक्रिया याविषयी माहिती जाणून घेऊयात. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित जातीचं शुद्ध आणि दर्जेदार बियाणं वापरणं महत्वाचं असतं. प्रति हेक्टर उत्पादन कमी येण्यात निकृष्ट बियाणांचा वापर हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी होऊन तोटा सहन करावा लागतो. जर बियाण्याची उगवण क्षमता न तपासता बियाणं पेरणीसाठी वापरलं तर त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो, त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीसाठी वापरण्यात येणारं बियाणं शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं असल्याशिवाय खतं, पाणी, अंतरमशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा मोबदला मिळू शकत नाही. बहुतेक शेतकरी आपल्याच शेतात तयार झालेल्या मागील वर्षाचं धान्य बी म्हणून वापरतात. धान्य आणि बियाणं यातला मुख्य फरक म्हणजे बियाणं शुद्ध आणि उगवणक्षम असतं तर धान्य उगवणक्षम असतंच असं नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विविध पिकांचं बीजोत्पादन घेतलं तर नक्कीच अधिक उत्पादन मिळवता येईल आणि बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं केलेलं बीजोत्पादन हे महत्वाचं असतं. बीजोत्पादन करताना बीजोत्पादनाचे आणि प्रमाणीकरणाचे जे नियम तयार केलेले असतात ते पाळणं अत्यंत गरजेचं असतं. बीजोत्पादन आणि प्रमाणीकरणाचे नियम बियाण्याच्या प्रकारावर अवलंबून असतात. विविध पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवीन संकरित आणि सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे यासाठी त्यांचं बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या 4 टप्प्यात घेतलं जातं. मूलभूत बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं. मूलभूत बियाणामध्ये पीक पैदासकारानं नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीजोत्पादन घेतलं जातं. त्यामुळे बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. मूलभूत बियाण्याची शुद्धता 100% असते. हे बीजोत्पादन कृषी विद्यापीठ, शासकीय संस्था या ठिकाणी घेतलं जातं. मूलभूत बीजोत्पादन प्रक्षेत्राचं परीक्षण हे त्या पैदासकारांकडूनच घेतलं जातं. मूलभूत बियाणं प्रक्रियात करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. या टॅगवर बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणं उत्पादनाचा हंगाम, वर्ष याची माहिती दिलेली असते. पायाभूत बियाणं हे मूलभूत बियाण्यापासून तयार केलं जातं. हे बियाणं उत्पादन करताना बीजोत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिलं जातं. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्यानं कृषी विद्यापीठं किंवा सहकारी प्रक्षेत्रावर किंवा बियाणं महामंडळातर्फे प्रगतशील शेतकऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केलं जातं. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यात प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार अनुवांशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. या प्रकारचं बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणं प्रमाणित करून घ्यावं लागतं. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसाच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करणं आवश्यक असतं. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावं लागतं. यात प्रामुख्यानं वापरण्यात येणारं बियाणं, विलगीकरणानंतर भेसळ काढणं या गोष्टींचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते.

0: नंतर या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खूणचिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवांशिक शुद्धता, भौतिक शुद्धता आणि तपासणी तारीख याची माहिती दिलेली असते. सत्यप्रत बियाणं अनुवांशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता ही प्रमाणित बियाण्या इतकीच असते. त्याचं उत्पादन सुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जी प्रमाणिकं आहेत त्याचप्रमाणे केलं जातं, परंतु त्याची पाहणी ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानं घ्यायची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर सुद्धा इतर बियाण्यांप्रमाणेच माहिती दिलेली असते. संकरित किंवा सुधारित वाणांचं बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेच्या साठवणुकीच्या तसंच वितरणाच्या वेळी सर्व ती काळजी घेणं आवश्यक असतं. तरच शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं पोहोचू शकतं.
1: बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. दुपारचे 2:05 झालेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडौल होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत, छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे, मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळुवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळुवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकत्र जुळवावेत, हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगत मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवीत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरू

0: मृदुदंडात ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा, श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावेत, हात जागेवर घ्यावेत, पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी, खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. आजच्या आरोग्य

0: दुपारचे 2:10 झाले. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्याची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे. आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाही. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळे आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं, कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे. कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 2:15 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन, राग भीमपलास. त्यांना तबला साथ केली आहे अमित चौबे यांनी. मध्यलेगत रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन, राग भीमपलास.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर त्रुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली, तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्याही उपाययोजना ही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय

या संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सी एम पीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद 3र्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 वीत पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता.
अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा

0: भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील श्रोते हो तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट

या मोबाईल ॲपवर देखील श्रोते हो तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकता आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz ए आय आर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजता आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे। निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। ते आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते। 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले। या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे। भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या लातूरमधल्या क्लास संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे। मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची

कुठलेली प्रश्नपत्रिका सापडली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, तसंच संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

तसंच ए आय आर मराठी डिटेच उपग्रहवाहिनी श्रोते हो पण एकदा हात न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सायंकाळचे 5:02 झाले आहेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती ऐकूया. तन विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहे मेहमानन से लरिए. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत काहे मान करो. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. ऐकूया योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती.

योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग समावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साधं आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं काय आहे, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्समध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी यातून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आली आहे, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शनबद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते. आणि जेव्हा अपेक्षेइतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाही आहे. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला

विश्रांती मिळत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते. शांत बसणं कठीण होतं. एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल

मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे. पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे, आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्त्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर इथल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयकडून अटक. राज्य विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त. पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकचा अपघात, सुमारे 12 जणांचा मृत्यू आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भासह मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने आज अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांमध्ये मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असून त्यांनी 23 एप्रिल रोजी संबंधित आरोपींकडून ही प्रश्नपत्रिका मिळवली असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर आरसीसी क्लासेस समोर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत क्लासच्या बाहेरील फलकावर शाई फेक केली. या पार्श्वभूमीवर आज क्लासला सुटी जाहीर करण्यात आली, तसंच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. संबंधित

0: एक जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे। शिर्डी इथं सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्याचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल। खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वात मोठी क्षमता मानली जात आहे। यासाठीचा संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान तसंच कच्चा माल स्वदेशी असणार आहे। अवघ्या 1 वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात समितीची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली। वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी 210 कोटी रुपये, तर बीड इथल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी 301.54 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी 172 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पाचं काम मे 27 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवासदरात तात्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। दरवाढ टाळण्यासाठी इंधन बचत, ई बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण तसंच महसूल वाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे। ते आज नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जलक्रांती परिषदेत बोलत होते। नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं सांगत वेस्ट टू वेल्थ आणि नॉलेज टू वेल्थ या संकल्पनांवर गडकरी यांनी भर दिला। जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वराडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। पालघर जिल्ह्यात धानिवरी इथं ही दुर्घटना घडली। अपघातग्रस्त ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अपघातातल्या जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं। कांद्याला 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा तसंच बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथं समृद्धी महामार्गाजवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सकाळी आंदोलन करण्यात आलं। आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं। पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोडून दिलं। हिंगोली इथं आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडली। पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा असल्याचं कराड यावेळी म्हणाले। केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन कराड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं। नांदेड इथं आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली। नीट यूजी पेपर फुटी आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण माफियांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विविध मागण्यांचं निवेदन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। बीड शहर परिसरातील इमामपूर रोड इथल्या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी आज सकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं।

0: रस्ता 600 मीटरपर्यंत वाढवण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही काम न झाल्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागानं 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वाहनधारकांनी मुदतीत आपल्या वाहनाची नंबर प्लेट बदलून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे परवा 20 मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन सहायक आयुक्त बदा मरेवाड यांनी केलं आहे. नियमित औषधोपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे विशेष एक मार्गी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सुमारे 1.5 भाडेदराने चालवण्यात येणार आहेत. यामध्ये उद्या मंगळवारी तिरुपती नांदेड विशेष रेल्वे, बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड, गुरुवारी नांदेड तिरुपती ही रेल्वे नांदेडहून तिरुपतीला जाणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. चेन्नई इथं चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या 50 वर्षीय व्यक्तीचा आज उष्माघातामुळे मृत्यू झाला. तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. दरम्यान विदर्भ तसंच मराठवाड्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक 46° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 45.2, छत्रपती संभाजीनगर इथं 42.4 तर धाराशिव इथं सुमारे 42° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBI कडून अटक. राज्य विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकचा अपघात, सुमारे 12 जणांचा मृत्यू. आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी, विदर्भासह मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10
1: आता संस्कृत मधल्या बातम्या. संस्कृत
2: आदौ मुख्य वार्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरेज ओस्लो नगरे प्रतिबंधित प्रतिनिधिस्तरीय वार्तालापं कृतवन्तौ. कांग्रेस नेता VD सतीशनः अद्य प्रातः तिरुवनन्तपुरम नगरस्य केन्द्रीय क्रीडांगणे आयोजिते भव्य समारोहे केरलम राज्यस्य नूतन मुख्यमंत्री रूपेण शपथवचनं स्वीकृतवान्. पश्चिमबङ्गसर्वकारेण स्वस्य निर्वाचनस्य प्रतिज्ञानुसारं कथितसंस्थागतभ्रष्टाचारस्य महिलाविरुद्धम् अत्याचारस्य च अन्वेषणार्थं 2 अन्वेषणायोगौ निर्मितौ. स्वास्थ्यपरामर्शपत्रे उष्णतरङ्गस्य स्थितिं निवारयितुम् आयुर्वेदादि विविध आयुषप्रणाल्याः पारम्परिकस्वास्थ्यनिवारकोपायाः अपि समाविष्टाः सन्ति. अपि च IPL क्रिकेट् क्रीडायाम् अद्य चेन्नई सुपर किङ्ग्स् दलं MA चिदम्बरं क्रीडाङ्गणे सन्राइजर्स् हैदराबाद दलं सम्मुखीकरिष्यति. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरे च ओस्लो नगरे प्रतिबंधित प्रतिनिधिस्तरीय वार्तालापं कृतवन्तौ. स्वक्षोर्जायाः नील अर्थव्यवस्थायाः हरित संक्रमणस्य च क्षेत्रेषु सहकारं वर्धयितुं महत्वपूर्णं सोपानं लक्ष्यीकृत्य भारत नॉर्वे सम्बन्धं हरित सामरिक सहभागित्वं प्रति उन्नतीकर्तुम् उभावपि नेतारौ सहमतौ अभवताम्.
3: आज हम भारत नॉर्वे संबंधों को एक ग्रीन स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का स्वरूप दे रहे हैं. इस स्ट्रेटेजिक पार्टनरशिप से क्लीन एनर्जी से लेकर क्लाइमेट रेजिलियंस, ब्लू इकोनॉमी, उससे लेकर के ग्रीन शिपिंग, हर क्षेत्र में भारत की स्केल, स्पीड और टैलेंट को नॉर्वे की टेक्नोलॉजी और कैपिटल के साथ जोड़कर हमारी कंपनीज ग्लोबल सॉल्यूशंस डेवलप करेगी.
2: वार्तालापावधौ उभौ नेतारौ द्वैपाक्षिक सम्बन्धानां सम्पूर्णक्षेत्रस्य समीक्षाम् अकुरुताम्.
3: भारत

0: व्यस्ततायाम् अपि सूर्यप्रकाशस्य प्रत्यक्ष संसर्गात् निवारणम्। विद्युत्श्लेष्यै समृद्धानां ऋतुकालिक फलानां द्रवाणां च सेवनं करणीयमिति प्राकाशयन्। स्वास्थ्य परामर्श पत्रे उष्ण तरंगस्य स्थितिं निवारयितुं आयुर्वेद सिद्ध योग यूनानी होमियोपैथी इत्यादीनां विविध आयुष प्रणाल्याः पारंपरिक स्वास्थ्य निवारक उपायाः अपि समाविष्टाः सन्ति। केन्द्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः अवदत् यत् वैश्विक समस्याभिः सह अनिश्चिततासु अपि भारतं द्रुतगत्या प्रगतिं कुर्वदस्ति। अद्य नवदिल्ल्यां भारत व्यापार महोत्सवस्य अन्तर्जालीय पटलस्य उद्घाटने श्रीगोयलः अग्रे गन्तुम् उत्साहः कदापि न न्यूनीभवति तथा च सर्वे अविरामं कार्यं कुर्वन्तु इति उक्तवान्।
1: भारत का बना हुआ सामान भारत से देवी सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े। हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है, कभी संतुष्ट ना हो और आगे बड़ा छलांग लेने की सोच और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा।
0: केन्द्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्विट्जरलैंड देशस्य जिनोवा नगरे आयोजिते 79वें विश्व स्वास्थ्य सभायाः अनन्तरं विश्व स्वास्थ्य संगठनस्य महानिदेशकेन सह मिलितवान्। सामाजिक पटले स्वास्थ्य मंत्रालयेन उक्तं यत् श्री नड्डा पुनः दृढ़ीकृतवान् यत् वैश्विक स्वास्थ्य समता परिवर्तयितुं भारतस्य प्रतिबद्धता अस्ति इति। रक्षामंत्री राजनाथ सिंह अद्य वियतनाम दक्षिण कोरिया देशयोः यात्रायाम् अस्ति। सः वियतनाम देशस्य हनोई इत्यत्र सम्प्राप्तवान्। वियतनाम देशस्य प्रवासावधौ राजनाथ सिंह वियतनाम देशस्य राष्ट्रीय रक्षामन्त्रिणा जनरल फॉन वॉन जियांग इत्यनेन सह द्वैपाक्षिकं वार्तालापं करिष्यति। सामाजिक अन्तर्जालीय पटले मन्त्री अवदत् यत् सः द्वैपाक्षिक सम्बन्धानां व्याप्तिम् अधिकं विस्तारयितुम् उभयोः देशयोः भ्रमणार्थम् उत्सुकः अस्ति इति। सः अवदत् यत् सामरिक सैन्य सहयोगस्य गहनता, रक्षा औद्योगिक सहभागित्वस्य सुदृढीकरणं, समुद्रीय सहयोगस्य संवर्धनार्थं भारत प्रशान्त क्षेत्रे शान्तेः स्थिरतायाः च प्रोत्साहनम् अस्य केन्द्रबिन्दुः भविष्यति। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य आतिथेय चेन्नई सुपर किंग्स दलम एम ए चिदंबरम क्रीडांगणे सनराइजर्स हैदराबाद दलम सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरंभः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति इति वार्ताः।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
3: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद। श्रोते हो, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर हे कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक अशा अनेक भूमिकांमधून कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे। त्यांचे अंतरसाक्षी, रूपांतर, ओढाळ सुरांच्या देही असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या साहित्याला काव्ययात्री, काव्यज्योत, शुक्रतारा, बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया। मानवतकर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
4: धन्यवाद, नमस्कार।
3: सर, निरनिराळ्या भूमिकेत तुम्ही कार्यरत आहात।
4: हो।
3: कोणती प्रेरणा तुम्हाला या सर्व भूमिका वठवताना असते?
4: खर तर माझा समाज हिताचा, समाज भान असलेला एक पिंड आहे। समाजाविषयी काहीतरी चांगलं करण्याची माझी इच्छा असते आणि साहित्यिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीनं भाग घेत असतो आणि त्याबद्दल मला आवड आहे। सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे आणि या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो। माझा तो पिंड आहे खरा खरा, हा, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा। आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील, यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे। या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहे आणि म्हणून मग मी समाजामध्ये हिरिरीनं काम करत असतो। प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन इन्व्हॉल्व्ह, फुल इन्व्हॉल्व्ह होतो असा।
3: विशेषतः

0: साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
1: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली, कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे.
0: अच्छा.
1: आणि पाठांतर जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा. आणि घरीसुद्धा गाणं होतं, खरं म्हणजे दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं.
0: अच्छा.
1: आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओवय म्हणायची. मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं, 4 वाजता आई उठून दळदळायची आणि ते माझ्यासाठी ते अंगाई गीतच असायचं जवळपास. आणि मग आई 4 वाजल्यापासून दळदळायची जवळपास 2 तास. म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो. त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे. आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत, परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रतार म्हणायची, मालन म्हणायची. तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता. खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे. तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो. कसं कसे आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते, म्हणजे रेडिओवर सुद्धा लागलं की ती गुणगुणायची. असे त्या काळामध्ये मैतुल सीतेरे अंगन की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडो असायचे त्या गाण्यामध्ये. आणि मेरा नाव मै चमेली मै मालनाल बेली अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची. आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुणणं सुरू असायचं. मग आम्ही ते ऐकायचो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे. मला सुद्धा खूप आवड होती कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची आणि आम्ही ते अशा चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंब्यांची आजही मला ती कविता आठवती, चौथीला होती. या बालांनो या रे, या लोकर बरोबर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नो भीमी दावी नेमी, या नगराला लागून या, नवी बघा या दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधव जुळी यांची 8वीला किंवा मला वाटते 10वीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपाई, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरीपासून आवड होती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भाऊंड असं एकमेकाची अशी चढावड लागायची खरं तर. कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं, आमची अशीच चढावड असायची. मग मी 7वीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं. म्हणजे हे वाचन असल्यामुळं मला ते कविता लगे पाठ व्हायची, नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड आणि आवाज चांगला असल्यामुळं, गोडगळा असल्यामुळं ते लगेच आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठ व्हायची. त्या काळी माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे, आम्ही ती असं गळ्यावर म्हणायचो. दुसरीपासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं, तर हे सगळं पाठांतर व्हायचं आणि घरी आईचं जे काही गुणगुणणं असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड, मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं तर त्या शेतावर मी जायचो. आता मी माझा जन्म खरा तर ग्रामीण भागामध्ये झालेला, मी खेड्यात वाढलो घडलो रडलो पडलो जे काही झालं असेल 7वीपर्यंत, तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक घटना आहेत, तर सगळं झाडं वेली पशु पक्षी ओढे नाले जे काय असे याबद्दल मला खूप आवड आहे, आजही आहे, त्या काळी होती, खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचं थोडीशी. मग एक दिवस असेच वडिलांनी आणि आईने मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू आपल्या ज्वारी राखायला जाय आज. म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे, दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतो, पाखरं राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती,

शेतीमध्ये ज्वारी पेरली होती, तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या, होलग्या, जे काय पाखरं असतील, तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव सापलेला म्हणजे मी किती केवढा असणार आहे, 6-7-13 वर्षाचा जवळपास, तर 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचं. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी, तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा, दगड टाकून ती फिरवून पाखरांकडे भिरकवायचं. तर ते भिरकवत असताना माझा म्हणजे असा माझा झोप जायचा आणि दगड पाठीमागं पडायचा, कारण ती गोफण मोठी असायची, आणि माझा नुसताच आवाज जायचा, होल्या होल्या गे होल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा, आणि मग ते पाखरं उडून जायची. पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो, नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पानं, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्यावं मला फिरवायला, अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं राम राम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं, पण याची चाल होती नाकी

0: फिरवायला असं मी ती पाखराला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचं, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात ही पाखरं म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं, म्हणून मग मला पाखरं आता हे सुरूच राहायला लागलं असं. म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा
0: चिमण्या आल्या हो आता, चिमण्या आल्या हो आल्यात चिमण्या.

0: काठ्यावरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे असं तुमची साहित्याला सुरुवात झाली?
0: हा, असं माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच.
1: अंतरसाक्षी
0: पहिला कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता संग्रह, तर त्याच्या काही आठवणी?
0: हा, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता, तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो. म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो शेरूला, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच प्रस्तावना वगैरे देत नाही, पण मग सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना किंवा ब्लर्ब तरी द्यावा लागते. बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग एक 8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा अक्षट नावाच्या आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्याने सुद्धा एक 15-3 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळालं नाही. परंतु हा सगळं स्वखर्चानं मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या अंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.
1: अच्छा, बरं, तुमच्या या अंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
0: सामाजिक आशय आहे सगळा.
1: अच्छा.
0: हो, म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखव.
1: अगदी नक्कीच.
0: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी. मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी.

0: अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा मी मात्र ठरवले, मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
1: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलात, तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
0: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, एटीडी आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे. चांगला
1: आवड आहे तुम्हाला चित्र?
0: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
1: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
0: शिक्षण पण मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केलेले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच मी म्हणजे ती अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4 पुस्तकं केली होती. म्हणजे जी काही पहिली व्यवस्था असेल, जुनी जी पारंपरिक व्यवस्था, तर ती पारंपरिक व्यवस्था थोडीशी रूपांतरित होऊन समोर आलेली आहे.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला, परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झाले.
1: अच्छा. हा, म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं.
0: त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतर मधली विकृतीची लगतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
1: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
0: हो, तुम्ही ऐकवता येईल. विकृतीची लगतरे. विकृतीची लगतरे ही पारंपरिक विकृतीची लगतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे. ही पारंपरिक विकृतीची लगतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे. कित्येक शतकापासून थांबवलेला समतेचा प्रवाह या शतकातही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने. विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव. विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
1: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
0: हो.
1: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कवितासुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवीसुद्धा प्रतिभासंपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जी काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा.
0: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे
1: एकतर्फी होते म्हणजे.
0: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत, तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का? मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहींच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आले.

0: नसतं, प्रत्येक आलेली नसतात. आणि कधीकधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. हां, काहीची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे. या हेतूनं मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, खूप मला वाटतं मी 150 पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, प्रस्तावनासुद्धा लिहिलेली आहेत, 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावरसुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे, किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण
0: सांगितलं पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मूलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झाला आहे, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची, तुकारामापासूनची, ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता याचं तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन, समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
0: शेतकरी गीत लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे. तर ते शेतकरी गीत खूप छान झाले होते, जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामन पिक येईल जोमन, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे.

0: राजा बिगी बिगी अंग भिजुदे घामन पिक येईल जो मान। अशा प्रकारचं हे शेतकरी गीत आहे, ते गीत मी आणि माझ्या मुलीने गायलेलं आहे।
1: अच्छा।
0: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे, आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये। शेतकरीने आत्महत्या केली त्यावरचं एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे। माझ्या शेतकरी राजा। माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी, माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी, सोन्यावानी तुझी लेकर, सोन्यावानी तुझी लेकर करू नको वनवाशी, सोन्यावानी तुझी लेकर करू नको वनवाशी, जीव झाडाला टांगून कारे आणि शी मरण, जीव झाडाला टांगून कारे आणि शी मरण, तुझ्या पोटच्या पोराण, तुझ्या पोटच्या पोराण कोण पोटाशी धरण, तुझ्या पोटच्या पोराण कोण पोटाशी धरण, नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच, नको पुसू

0: माऊलीच कुंकू माझ्या माऊलीच, झाड नको तुटू देऊ, झाड नको तुटू देऊ लेकरांच्या साऊलीच, नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग, नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग, इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग, इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग, नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण, नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण, तूच तुझ्या हातानी रे, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण। धन्यवाद।
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते।
0: धन्यवाद।
1: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात। बरं तर श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे।
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: माझं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपरफुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर अहिल्यानगर ठाणे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर

0: यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरुपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी

0: अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6,628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6,545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1,681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% पाणी साठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली

तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितला शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय, त्यामुळे आपण कृषी

0: क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रूपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मेला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे, एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे, जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. 1 म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते, शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमाशी पाणी देतं, त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रूपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमाशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की गार म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं, शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं, साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा कप होत नाही, तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो, तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत

0: वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आत्ता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात, म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे थोडीच आहे आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस, ह्याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं, म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी, मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे, त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा आवार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय स्वर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि हवामान कोरडं राहील. हे होतं हवामान वृत्त. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, महाडीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अर्ज एक, योजना अनेक अशी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना. सर नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: सर, आता महाडीबीटी पोर्टल, हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
2: महाडीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तो अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणारं अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी ही नाविन्यपूर्ण अशी महाडीबीटी पोर्टल योजना आहे. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाहीये, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाहीये. अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे.
1: पण अर्ज एक, योजना अनेक हे जे त्याचं ब्रीदवाक्य आहे, तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?

0: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो. त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक योजना अनेक.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे नाही का हे, वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाहीये.
0: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की याच्यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते म्हणजे काय सांगाल?
0: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य.
1: अच्छा.
0: या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज केलेल ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्य त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल. यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची. त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जे वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती. त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने चालू
1: करण्यात आली. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
0: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना सगळं, त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक योजना आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता. हा जो पोर्टल काढलाय या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12-8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही. तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो. एवढी सोपी योजना शासनाने केलेली आहे.
1: नक्कीच, बरोबर आहे. सर, या महाडीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
0: या महाडीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हे एक डिजिटल पोर्टल आहे. त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये. जे काही अर्जाची प्रोसेस आहे ती पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे. त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा याच्यात वेळ वाचतो, त्यानंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची गरज पडत नाही.
1: सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
0: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण.
1: अच्छा.
0: त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा. त्यानंतर तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिक साठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक असा एक घटक आहे. त्यानंतर चौथं घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवं घटक जे आहे त्याच्यामध्ये सौर कुंपणासाठी एक घटक आहे. अशा प्रकारे 6-7 घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणार, मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल, मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल, त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना, मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन, शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो, पंपसाठी अर्ज करू शकतो कृषी पंपसाठी, या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे ती म्हणजे शेततळे करू शकतो, जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. याच्यामध्ये आपण नवीन बागांची स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळपिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेडनेट,

0: ग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी
0: आहेत सगळ्या
1: ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने
0: उपयुक्त आहेत.
1: बरोबर सर. आता फार्मर आय डी जो असतो, तर फार्मर आय डी म्हणजे काय?
0: फार्मर आय डी म्हणजे काय, शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे, त्याला आपण फार्मर आय डी म्हणतो. सर, कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आय डी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आय डीचा उद्देश काय आहे, तर फार्मर आय डीला शेतकऱ्याचे 7-12 सगळे अटॅच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7-12 त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आय डी 7-12 लिंक केल्यामुळं ज्यावेळेस फार्मर आय डी ने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7-12 डायरेक्ट तिथं दिसतो. फक्त शेतकऱ्याला त्याचं काय, आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
1: जोडायचं,
0: हे कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला लागतं.
1: अच्छा, म्हणजे हे सोपं झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
0: आणि फार्मर आय डी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आय डी काढायला काय लागतं, 7-12 त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
1: बरं,
0: जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतला असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईल वरूनही फार्मर आय डी काढता येतो.
1: अच्छा, म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत तयार झालेल्या. सर, आता या पोर्टलसाठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
0: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा, आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in.
1: बर,
0: या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
1: अच्छा,
0: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आय डी टाकायला लागतो. फार्मर आय डी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
1: नाही,
0: त्याच्यावर दिसतं. मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
1: अच्छा अच्छा, मग यासाठी काही फी वगैरे आहे?
0: या योजनेसाठी जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो लॉग इन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मी सुरुवातीला सांगितलं त्या बाबी, त्यातलं कुठलंही घटक त्याने निवडायचं आहे. निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढे आहे ना पेमेंटला येतं आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त जीएसटी 3.60 रुपये असे टोटल शेतकऱ्याला 23.60 रुपये जे पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत, पुन्हा पुन्हा त्याला करायची नाही
1: गरज नाही
0: गरज नाही.
1: बरोबर,
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केलाय पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे तर मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
0: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आय डीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो, त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरसाठी अर्ज केलाय तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो त्या संबंधित मोबाईल नंबरवर आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा,
0: आता तर शेतकऱ्याला 7-12 अपलोड करायची गरजच नाहीये, फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर, म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत
0: त्याच्यावरनं त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं, अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात, अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉग इनला जातो.
1: बरं,
0: मग त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो, ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो. मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला असतो. समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं तर त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं, खरेदी करून

0: अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उपकृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उपकृषी अधिकारी जाऊन तिथलं मोका तपासणी करतात. जर 1 लाखाच्या वरचं जर अनुदान असेल तर त्यासाठी तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला. त्या ठिकाणी मग तो संबंधित उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला अवजार तपासतो आणि त्या अवजारासोबत एक फोटो काढतो, जिओटॅग फोटो दोन काढतात आणि त्याचा एक मोका तपासणीचा फॉर्म असतो. मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जे परिगणना केली आहे अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो. ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: त्यामुळे काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणनाची करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा.
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो.
1: अशी
0: सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा.
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही.
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर, आता हे महा डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू
1: शकतो. म्हणजे बचत गट असतील तर
0: महिला बचत गट पण कृषीशी
1: निगडीत
0: असायला पाहिजे,
1: बरोबर,
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: कारण आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो त्यास वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं. असे 3 ऑप्शन येतात ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं जर मी सांगितलं, मग त्यानंतर जर गटाला जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं, तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतात. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. 26 मध्ये मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठं दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठे. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला तर तो युजर आयडी आणि पासवर्डनेच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फार्मर आयडी लागतो. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. फार्मर आयडीने लॉग इन करावं लागतं.
1: सर, आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत, तर सर आता आपण ह्या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: याच्यामध्ये कसं आहे माहिती का, योजनानिहाय आहे ना शेतकऱ्यांना. जर बघितलं ना, जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या याच्यामध्ये योजनेतून आहे यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 45% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे. जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि SC ST जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरण मध्ये 50% अनुदान आहे जवळपास, आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये SC आणि ST शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, अर्ज करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर, आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर

0: आहे का?
1: हां, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे, जो आहे 022-61-31-64-29.
0: अच्छा.
1: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022-61-31-64-29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत. आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही आपल्या शंकेचं निरसन करू शकता.
0: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच महा डीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक, जसं त्याचं ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणेच अगदी आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण, सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महा डीबीटी पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद मॅडम.
2: महा डी पी टी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

विठ्ठल उमापाणी सहकारीने गायलेल्या या कोळी गीताबरोबरच श्रोते हो, आजचा माझा आवार माझे शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होतात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीश यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
2: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्व्हेस्टमेंट. और
1: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद

तैवत संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोठेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर विठ्ठल उमप आणि सहकार्याने गायलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा.

शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा होता क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांच्यावरचा. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. अपर्णा साठे यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत, सुरेश भट यांचं.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन श्रोतेहो आपण ऐकणार आहात. रुद्रवीणेवर राग यमन, गत चौतालात निबद्ध आहे आणि त्यांना पखावसची साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीणेवर वाजवलेला राग यमन.

श्रोत्यांना आदुरम मैया, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन. त्यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना पखवाजवर साथ केली होती प्रकाश शेजवळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग, त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे नाना नाईक यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग.

क्षेत्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मदन मिश्रा यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: against host Chennai Super Kings when reports last came in. Put into bat first, Chennai Super Kings posted 180 for 7 in 20 overs. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तसेच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही प्रसारण आपण ऐकलं. रात्रीची 11:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.